0: केवल भारत के लोकतंत्र को ही कुचलने का पाप नहीं था, ये बाबा साहब भीमराव अंबेडकर के सपनों पर सीधे सीधे प्रहार था। ऐसी क्या आवश्यकता थी जो कांग्रेस को 25 जून 1975 को देश के अंदर आपातकाल थोपना पड़ा था। हम जब निष्कर्ष पर पहुंचते तो एक ही निष्कर्ष सामने आता है, केवल अपनी सत्ता को छोड़ने बनाए रखने के लिए कांग्रेस ने यह पाप किया था।
1: Now some breaking news coming in from Maharashtra, where an MP abused the media. This is newly inducted Shiv Sena Shinde MP Sanjay Dina Patil, who sparked outrage after he abused and even threatened journalists on camera. He reportedly warned journalists not to question him, saying that he would forget he's an MP and beat them. And this video has gone viral. It's drawn sharp political criticism. Journalists in Thane staged a protest demanding strict action against the MP over this threat. Deputy Chief Minister Eknath Shinde has said that I clearly told him if any wrong words were used on his part, he should express regret. Let's just listen into what was said.
2: परिवारात सर्व असतं हा, आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे, सर्वजण भले आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे, माझ्या परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही सर्व आहे। हा बोलवतील मी जाईन ना, नाही कशा मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे। हा आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, काय मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय, जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना, जे करणार बघा, जे करणार ते भोगणार। हा
3: सर राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर
2: अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय, चल बस माझ्या बरोबर बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इच्छा देतो भाई, घे ना यार कशाला, जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय हे भाई, बस ना बंद कर ना, आता बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे तुम्ही काय, पहिल्या पण सांगितलंय मी, इज्जत करतो इज्जत करा, काय होतोय बरं, तुम्ही उगाच बोट घालतात आहे, रेकॉर्ड कर, इज्जत करतो उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उगाच देतो ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, लिहा रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनर कडे जाऊन कंप्लेंट करा, इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही, हा घुसताय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली ना ती, सांगितलं ना सर्व, बा काय बोलू दे, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता,
4: तुम्ही दिली बरोबर
2: आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची, कर पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय, बस झालं सहन केलं खूप, हा
4: तुम्ही दिली प्रत्येक,
2: तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे, घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या, घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग।
1: All right, so there you could hear the threats by the MP Sanjay Dina Patil caught on camera. Let's go across to Anuj for more on this. Absolutely shocking, Anuj, that an MP should threaten the media in this fashion, and journalists also held a protest. Eknath Shinde is also clarified.
5: You see, Sanjay Dina Patil is we can safely say that he's stuck in a whirlpool, because the reason why he was questioned in the first place by the journalist was because a couple of days back, when the 6 rebel MPs got inducted into the Shinde Sena, on that day while giving an interview to a media channel, he used the words like bomb and attacking people. He did not name who he was targeting, but he said that if people came against him, if people tried to take matters into their own hands while conflicting or while debating with him, he's not gonna stay back. He will use weapons and bombs if required. And that is when Sanjay Raut wrote a letter to Mumbai Police Commissioner Deven Bharti, writing that by a constitution position holder, by a by a parliamentarian, if such kind of words have been used, then it needs to be acted upon against by the local police commissioner. And we see that the local with the journalist here was asking Sanjay Dina